0: high crime branch and could perhaps hold the question to what really happened, what triggered him, why did Sahil, if at all, take away his own life, what exactly happened inside the examination hall, why was he taken out, what happened after he returned to the hostel as well, and was there anything in those crucial hours that contributed to what really followed. Now, in middle of all of this, Sahil's family is determined that a full inquiry in a CBI probe, nonetheless, should be done. They are alleging caste based harassment and demanding accountability from those responsible. The case has also triggered a parallel controversy over Professor Dula. In fact, I'm just told that Sahil's parents are speaking to the press. Let's listen in.
1: त्याने कधी सांगितलं होतं का की ते ह्याच्या आधी म्हणजे घटनेच्या आधी नेमका कधी
2: मी 13 तारखेला आलो त्यावेळेस मुलांनी मला सांगितले होते की पप्पा मला असे असे या एफआयआरमध्ये मी प्रकरण दिलेलं आहे तर मी त्याची समजूत घातली बेटा आयआयटी प्रवेश घेणे एवढे सोपे नसून थोडं विरोधक हा भेटतेच त्यामुळे थोडं सहन कर त्यामुळे त्याला सहन करण्याची मी समज दिली पण तेवढंच माझं हे झालं परंतु त्याच्या जो अन्याय टॉर्चर अत्याचार झालेला आहे त्याला सजा झालीच पाहिजे अशी माझी सर्वांना
3: कळकळ
2: असे म्हणून त्याला डिसोच होतो तुला कोणत्याही गुन्ह्यात मी फसून तुझ्यावर हे करून तुझं जीवन बर्बाद करणार असं तो त्याच्यामुळे
4: आरोप लावला जातोय
2: त्यांनी फुटेज द्यावं आणि ते सिद्ध व्हावं त्यांनी ते एकीकडे ते म्हणतात काय फुटेज आमच्याकडे होते दुसरीकडे माफी मागतात यामध्ये संशयास्पद स्थिती निर्माण झालेली आहे हे तुम्ही पाहिलं पाहिजे काय आहे
3: Sahil's father there now raising doubts over the ongoing investigation in his son's suicide case, saying that there are some discrepancies in the probe.
2: तो माझा मुलगा हा बॅडमिंटनचा सेक्रेटरी होता तिथो तो हुशार विद्यार्थी होता त्याला आय आय टी ऍडव्हान्स मध्ये ऑल इंडिया रँक 614 मिळालेली आहे असा विद्यार्थी साधारण याच्यात कॉपी करतो आणि कॉपी काय कॉपी तुम्ही तुमच्याकडे तुम्ही त्याला चेकिंग करत नाही आणि तुम्ही म्हणताय की कॉपी आहे
5: 8 marks that he takes the examination, but later they are issuing apology, which is a confusing state.
2: आणि म्हणून हे केलेलं आहे गुन्हा तो त्वरित हे करावा अशी माझी मागणी
5: आहे डिमांडिंग ऍक्शन अगेन्स्ट द अक्यूज प्रोफेसर इज सेइंग दॅट दोज पीपल हू टॉर्चर पीपल ऍक्शन शुड बी टेकन अगेन्स्ट देम
2: एससी विद्यार्थ्यांवरच आणि आतापर्यंतची तुम्ही पार्श्वभूमी बघा त्यामध्ये चौकशी चालू करेंगे लेकिन जो अपराध दर्ज हुआ है उसके बारे में जल्दी से जल्दी ये पूरे करके वो जो शिरीष केदारे और सत्यनारायण डुल्ला उसको अरेस्ट कीजिए मेरी यही विनती है सबसे
4: सर एफआईआर में आपने क्या आरोप लगाए थे क्या कुछ हुआ था जिसके बाद एट्रोसिटी एक्ट लगाया गया है आपने क्या आरोप लगाए हैं दोनों प्रोफेसर क्या क्या, क्या क्या कहा है वो बता दीजिए
2: इसमें एफआईआर में सब लिखा वाला है
4: थोड़ा नीचे करो
6: क्या आरोप क्या है वो बता
2: इसमें एफआईआर में सब लिखा वाला है इसमें एफआईआर में सब लिखा वाला है इसके तहत चौकशी होने को होना और उसको अरेस्ट करके जो है अरेस्ट होने के बाद ही ये सब ये हो जाएगा
4: सर थोड़ा एक्सप्लेन कर दीजिए क्या लिखा है
7: ये कब कहा था आपसे आखिरी बार उसकी बात करनी थी
2: ये अभी 13 तारीख को
4: क्या कहा था आपको या कुछ कहा?
2: जो एफआईआर में लिखा है वही सच सच बात है। मैं एफआईआर की कॉपी सबको दूंगा।
4: सर जो मैटर ने एक्सप्लेन किया ना, आप हिंदी में
7: बताइए जो लिखा हुआ।